फरागत खाना इंडियानी मीडिया आरो एंटरटेनमेंट इंडस्ट्री को माइजाके दालुरुआटना मतगेन हिरानी गमन छांची रुमानी को चाकना पीएम नरेंद्र मोदी न्यू दिल्ली ओ चेट सारांडोस को ग्रोंगांगा उखो ग्रोंगांगा नी सुमयो प्राइम मिनिस्टर इंडिया असोंगो इंडिया नी डाकपेवा रुकपेवा रांगनी गोलफोरांग बांगा आरो जाबुलवा थारिना छांगपा सबकपरांग बांगा नेवा गनाङा हा नेटफ्लिक्स इंडिया नेटफ्लिक्स इंडिया स्टोरी टेलिंग को अब छिंगाता हा या प्रोग्राम को अब छिंगाता नी मुक्सुंगा नी आरा जाबुलवा थारिग परांग को क्रिएटर्स रांग को ताकचाकानी को उना मुक्सुंगे अब छिंगाता हा Unbaksana, India Institution of Creative Technologies and National Film Development Corporation Training Aro Chorangko Thari Onangen. West Asia ni Jorango Ongingpa Obosarangi Aselik Nikani Rangko Mangen Chumoba Bolchido Cargo Korangingpa Merchant Ship Barungrang Street of Hormuz Katanal Joke Patnagata Manangaha. Ini Government Parliament na Uyataha. Unbaksana Gulf Region Oni Sak Hajal Gtam Chasku Sosni Gni Indian Sefarer Rangko Naljoke Rumba Plnagta Manaha Niba Sorkari Uyataha Indiani Mandirangna Nang Chumotani Sumoyo Dakchakani Komanatna Phone Aru Email Rangko Konta Kulgri Briona Rachak Nagta Kamranko Kainga Strait of Hormuz Ara Agalsako Busuranko Saluruani Saluruna Gta Mungsongpa Rama Unga Yabulsi Garo Hills Autonomous District Council ni Changchizo kapa special budget session ni Chichet kapa salo customary governance, land administration, taxation aro rural affairs rang ni Gaman Chanchirmani ko takangaha. MDC Nukman CH Marak Nukma Institution rang ni Bul rang Gamani ko champing na Banal joke rakhina maija kurang ko diahani Gaman Sandiani rang ko takangaha. Trading for non-tribal, license ko unani bidungo turani MDC Bernard N. Marak, Chanchirumau Niko Rabayangon, DNT license ko Garo Hills Osungdong Kamgapa, Gapanjat Rangsan o Naigen Chum Ndiba, Daalu Gapan, Biat Ranguni Rabayangapa, Gapanjat Rangnaba, DNT license ko Skatang o Ningani Asel, Garo Hills Osungdong Kam Me Badang Chiwal Le, Chaing parangna gmani unginga maina gpan biaprangu ribaing pa mandirangna sa dal gpa kamrangko uninga ini parakangen ba yani bidingo tharake nipul thai china aro governor ni rachak khugi jagpa khajina rangko donthong china gata didianga ha yablsi march ja og hadc election ko ngatangpa o obosa wangman phulbari police station Araimila Police Station o MLA SG Istamur Muminin ni kosako apsan asel ni gmen badi ka anggpa ko apsan nang rumate ya kez ni bidungo kamka china gata Meghalaya High Court Police rangko ki atanga ha. Yako jakna gata Chief Revate Mohiti ki atanga ha. Muminin ni kez ko salgatam ni gisepo Aramail Police Station o na transfer ba wata china gata Kor polis rangko ki atangaha.